गंगाधरं स्वरूपे अखंड प्रतापाद अक्षय विभूते न जन्मं न मरणं न वर्णं न व्याधे अखंडे प्रचंडे अदंडे असाधे न नेहं न गेहं स नेहं सनाथे उदंडे अमंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न पाते न सत्रे न मित्रे स्वभूते भविखे भवाने अचित्रे नारायण न रंगं न रूपं न रेखं न रूपं शोभं न सपुतंग भेखं न सत्रं न मित्रं न नेहं न गेहं स देवं सदा सर्व सर्वत्र स्नेहं न कामं न क्रोधं न लोभं न मोहं अजोनि अक्षयाद अद्वयाजोहं न जन्मं न मरणं न वर्णं न व्याधं न रोगं न शोकं अभयनिर्विखातं अछेदंग अभेदंग कर्मंग कालंग अखंडंग वंडंग प्रचंडंग पालंग न तातंग न मातंग न जातंग न कायंग न नेहं न गेहं न भर्मं न भायं न रूपं न भूपं न कायं न कर्मं न त्रासं न व्रासं न भेदं न भर्मं सदेवं सदा सिद्ध।